0: ದೈಚು ಬೊಜಾನ್ 90.0 ರೇಡಿಯೋ ವಿತಸ್ತಾ ಹಮ್ ಸಫರ್ ಜಿಂದಗಿ ಹೊಂದ.
1: आइए कुछ अच्छा सुनते हैं 90.0 मेगाहर्ट्ज पर रेडियो वितस्ता हम सफर जिंदगी का अंबाला का अपना रेडियो.